0: ಕಾವ್ಯ ಸಿಂಧು ಜಲೇಸ್ಮಿನ್ ಸನ್ನಿಧಿ ಕುರು.
1: ಭಾರತ ಉಪಖಂಡ ಕಿ ಸಾತ್ ಮಹಾನದಿಯೋ ಮೇ ಸೇ ಏಕ್ ಹೈ ಗೋದಾವರಿ. ಪುರಾಣ ಪ್ರಸಿದ್ಧ ಹೈ ಕಿ ಮಾನವ ಕೆ ಜೀವನಹಾರ ಕೆ ಲಿಯೆ ಇಸೆ ಪೃಥ್ವಿ ಪರ ಲಾಯೆ ಮಹರ್ಷಿ ಗೌತಮ್. पश्चिम के घाटियों में एक छोटा सा गांव है त्र्यंबकेश्वर. 12 ज्योतिर्लिंगों में त्र्यंबकेश्वर भी एक है. महाराष्ट्र में नासिक से 28 किलोमीटर दूर चारों ओर पहाड़ियों से घिरा हुआ वहीं है ब्रह्मगिरी. गोदावरी का उद्भव यहीं हुआ.
2: ಜಯ ದೇವ ಜಯ ಮಂಗಲಮೂರ್ತಿ ದರ್ಶನ ಮಾತ್ರೆ ಮನ ಸ್ವರ್ಣೇ ಮಾತ್ರೆ ಮನ ಕಾಮೂನಾ ಪ್ರತಿ ಜಯ ದೇವ ಜಯ ದೇ ಕರ್ಪೂರ ಕರ್ಣಾವತಾರಂ ವಾರದಾರಂ ದಿವ್ಯಂಗಾರಂ ಸದಾಸಂದಂ ನಮಾಮಿ ಮಂದಾರಮಾಲಾ ಗುಲ್ದಾರಗಾಯ ಕಪಾಲಮಾಲಾ ಶಶೇಖರಾಯ ದಿವ್ಯಾಂಬರಾಯ ದಿಗಂಬರಾಯ ನಮಃ ಶಿವಾಯ ನಮಃ ಶ್ವೇಕರ್ಪುರ ಮಹಾಮಂಗಲ ನಿರಾಂಜನ ದೀಪಂ ದರ್ಶಯಾಮಿ.
1: ಅನೇಕ ದಂತಕಥಾಯ ಪ್ರಚಲಿತ ಹೈ ಯಹಾಂ.
3: ಮಹರ್ಷಿ ಗೌತಮ್ ನೆ ಕೋಸೋ ದೂರ್ ಸೆ ಆಕರ್ ब्रह्मगिरी पर्वत पे कुटिया बनाई और कठोर तपस्या की. महादेव प्रसन्न हुए. महर्षि ने कहा,
4: हे प्रभु, आपकी जटा से गंगा माई की एक और शाखा प्रवाहमान हो.
5: तब करुणामय शिव जी ने आनंद का तांडव किया और अपने जटाजू ढीले कर एक पतली सी धार छोड़ी. शिव जी का आशीर्वाद है गोदावरी.

श्री रामचंद्राच्या अश्वमेध यज्ञासाठी अयोध्येत माणसांचा महासागर जमला होता. तापस वेश धारण केलेले दोन बटू मंडपात आले. ते म्हणाले, आम्ही महर्षी वाल्मिकींचे शिष्य आहोत, आम्ही रामचरित्र गायन करतो. श्री रामांना माहीत नव्हतं की आपल्या समोर आपल्या चरित्राचं गायन करणारे हे बटू आपलेच पुत्र आहेत. स्वयं श्री राम प्रभू ऐकती कुशलव रामायण गाती. कुमार दोघे एक वयाचे सजीव पुतळे रघुरायाचे, कुमार दोघे एक वयाचे सजीव पुतळे रघुरायाचे, पुत्र सांगती चरित पित्याचे, ज्योतिने तेजाची आरती कुशलव रामायण गाती. राजस मुद्रा वेश मुनींचे, राजस मुद्रा वेश मुनींचे, गंधर्वचते तपोवनींचे, वाल्मिकींच्या भावमनीचे, मानवी रूपे आकारती कुशलव रामायण गाती. ते प्रतिभेच्या आम्रवनातील, ते प्रतिभेच्या आम्रवनातील वसंत वैभव गाते कोकिल, बालस्वरानी करुणी किलबिल, गायने ऋतुराजा भारिती कुशलव रामायण गाती. फुलापरी ते ओठ उमलती सुगंध से स्वर भुवनी झुलती, कर्णभूषणे कुंडल डुलती, संगती वीणा झंकारिती कुशलव रामायण गाती. सात स्वरांच्या स्वर्गा मधुनी, सात स्वर

आंचा स्वर्गा मधुनी नौ रसांचा नौ स्वर्धुनी यज्ञ मंडपी आल्या उतरुनी संगमी श्रोते जन नाहती कुशलव रामायण गाती। पुरुषार्थाची चारी चौकट, पुरुषार्थाची चारी चौकट त्यात पाहता निज जीवनपट प्रत्यक्षाहुनी प्रतिमा उत्कट, प्रत्यक्षाहुनी प्रतिमा उत्कट प्रभुचे लोचन पाणावती कुशलव रामायण गाते। साम वेद से बाळ बोलती, साम वेद से बाळ बोलती सर्गा मागुन सर्ग चालती सचिव मुनिजन स्त्रिया डोलती आसवे गाली ओघळती कुशलव रामायण गाती। सोडुनी आसन उठले राघव, सोडुनी आसन उठले राघव उठुन कवळीती अपुले शैशव, सोडुनी आसन उठले राघव उठुन कवळीती अपुले शैशव पुत्र भेटीचा घडे महोत्सव परितो उभया नच माहिती कुशलव रामायण गाती, कुशलव रामायण गाती।

सुधा अमृती भरेला, रुधिरती खरडायला कलशने, हस्तपद्मती धारण करता, कूष मांडा देवी अमारे माटे शुभकारको।